0: ಮಿ ಸೀರೀಸ್ ಗೆ ಮ್ಯಾಗಣ ವಾಹಕ ಬಿನಾಯಿಫವಣಿ ದುನಿಯೆಗೆ ಫೆಂವರುಗ ಮಶೂರು ಫಿಲ್ಮೀತರಿ ಅನಾಮಿಕಾ ಆನಂದ್ ಗೆ ದಿರಿಯುಳುಮ್ಗೆ ಮಚ್ಚ. ಅನಾಮಿಕಾಯಕಿ ಆಮುಗೆ ಕುರಿಮತಿಯಗ ಫುರಿಹಮ ಉಫಾವಲಿ ದಿರಿಯುಳುಮಂಗುಳೆ ನಮುನಾಂಗೆನೆ. ನಮ್ಮಿಸ್ ಕುಲ್ಯಕಂ ಏನಾ ಗೆಲ್ಲುಮಾಯಕು ಎ ಉಜಾಲಾ ಮೂಣುಮತಿಗೆ ಫಾತುಗವಾ ಅಂದಿರಿ ಸಿರ್ರುತ ಹಾಮವಂಫಶ. ಮಿ ವಾಹಕ ಬೆಲುಂತೆರಿನ ಗೆನೆಸ್ತೆನಿ ವರ ತಫಾತು ಗೊತಕ. ಎಫ್ಫರಾತುಂ ಎ ವಗುದು ಹಿಂಗಮುಂದಾ ಫುಲುಹುಂಗೆ ತಹುಗೀಗು ಫೆಣ್ಣೇರು ಅನೆಫರಾತುಂ ಅನಾಮಿಕಾಗೆ ಮಾಜಿಯಾ ಏನಗೆ ದಿರಿರುಂಗೆ ಹಿದ್ದತಿ ಕಫಿನಿಗೆಂದೇ.
1: मैंने अपनी लाइफ में बहुत कुछ अचीव किया है, पर लोगों के लिए मेरी सबसे बड़ी अचीवमेंट है सुपरस्टार अनामिका आनंद का हस्बैंड होना, और शायद यही मेरी पहचान है.
2: छोटे शहर में छोटे सपने देखने वाली अनामिका आज यहां तक पहुंची है सिर्फ मेरा कहा मानकर, और आगे बढ़ने के लिए भी उसे मेरा कहा मानना ही पड़ेगा.
3: अरे प्लीज, ऑल दिस अटेंशन ना, इट्स सो फेक. जस्ट बिकॉज मैं एक सुपरस्टार का बेटा हूं इसका मतलब ये नहीं कि मुझे भी ये सब पसंद है. नो, आई जस्ट वांट टू गेट द हेल आउट ऑफ योर एंड आई विल.
4: दुनिया की हर लड़की मेरी मॉम जैसा बनना चाहती है, मैं भी. प्रॉब्लम इज मैं कितनी भी कोशिश कर लूं, आई कांट बी लाइक हर, द मोस्ट गॉर्जियस सुपरस्टार.
5: मेरी परफेक्ट फैमिली मेरे बारे में क्या सोचती है मैं अच्छी तरह से जानती हूँ, पर मैं ये भी जानती हूँ कि स्टारडम की एक बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ती है.
0: मैं तहुगी के एम मुहिमो एक कैरेक्टर की एसीपी शोभा त्रिवेदी ಏನಾಗೆ ಫರ್ವಾತಿರಿ ತಹುಗೀಗುಂ ಹಾಂಬಣಿ ಅನಾಮಿಕಾಗೆ ದಿರಿಯುಳುಮಕಿ ಎಕಿ ಫರಾಯ್ತೋಗೆ ಕಂಟ್ರೋಲ್ಗೆ ದಶಗೊಯಿಚ್ಚ ಲೆಕ್ಕಂ. ಅನಾಮಿಕಾಗೆ ದಿ ದರಿಂಕಮವಾ ಅಮಾರಾಯ ಅವಿ ಎಕುದಿಂಗೆ ಅಮಿಲ ನಫ್ಸಾನಿ ಹಂಗುರಾಮತಕ್ಕೆಗೆ ಉಳೇರು ಅನಾಮಿಕಾಗೆ ಮಮ್ಮೇಕಿ ಮುಳಿ ಆಯಿಲಾ ಏನಾಗೆ ಬಾರುಗೆ ದಶಗ ಬಾವಂ ಮಸಿಕೆ ಕುರಾಮಿಹೇ. ಮೀಗೆತುರು ಅನಾಮಿಕಾಗೆ ಫಿರಿಮೀಹಾಗೆ ಮಾಲಿ ಒಳುವಾಲುಂತಕ ನಫ್ಸಾನಿ ಗೊತ್ತುಂ ಕುರಾ ಫಿತ್ತುಂತಹಕಿ ಮಿ ಸೀರೀಸ್ಗೆ ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ನುವಬ ವರ ಬೊಡ ಫಾಹಕೊದೇ ಕಮೆ.